मस्तकं भगनंत शैलं मस्तकं भगनंत शैलं तर्दमंत्रंत पपीलते साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंधकः साध संगेण सिमरंत गोविंद साध संगेण